चरगोलत खांगायनार असोचन तू तू निगंजीलिन शुमागी सरसोगती चांगदोंगिन गाजरेन जबर थुक्षुर बुगत आल्तिन गिचे खोशले बालो मुतनु जोये इनेगो थेचिन ती मुदुदेग ए एरवनो शिरबेशो хитнуе явчага толгод төри бөтөсөн хоргата хиствегат халуун шосан оффхын хоролти бегола корбун нуй балж бен